0: कुमार पानी रानी,
1: पानी कुमार पानी रानी,
0: असल बबलात गोरी काय नानी,
1: अच्छा बबलात गोरी काय नानी,
0: राजा रानी राजा रानी,
1: राजा रानी राजा रानी,
0: सुनी करी पानी रानी,
1: सुनी करी पानी रानी,
0: लुक लुकानी केलु बोलला,
1: लुक लुकानी केलु बोलला,
0: आमी जितले आमी नेबु,
1: आमी जितले आमी नेबु,
0: तुम्ही जितले तुम्ही नेबा,
1: तुम्ही जितले तुम्ही नेबा,
0: आरा जीता आज केलु।

0: अच्छा दक तुमचो जन पार्टी आहे बोलवे गोटोक अच्छा आहे कसं बोलले समूह बोलले ने सब जितलो बोल 15 जन असं आसू बोलसिस तो एमन के कने रोजगार असन
1: बोलवे रोजगार मिरू आहे
0: आहे की नाही. हां हां तू एचो का जेसन की तुम घेनलास जितलो बोलले वाद्ययंत्र म्हणून घेनलास तो तुम खुद पैसा पाडून घेनलास की काही.
1: हो आधा पैसा आम्ही पाडून घेलो मतलब छोटे सामान मध्ये सुरू जेवण स्टार्ट करू नाही उजला कम पैसा राहिली आमच्या लगे दुई ठन नगरा और दुई ठन तासात ठनले आम्ही सुरू करलो उंच बाद नाही बजाते बजाते गेले नाही आम्ही पूरा सामान घेनते गेलो आम्ही.
0: अच्छा
1: हो
0: तू जे प्रकाश सांग बोलले ने तुमचे जन ये बाजा तो बीती आहे बोलू बे कोणता हाक देतो बीती होले ने कोण समय ने ज्यादा मांग रहे से ज्यादा
1: कोण समय बोलले बे जसं शादी सीजन चले से जनवरी धरून ती मई महिना तक ए जितलो शादी सीजन आहे ना येथाने पूरा बुकिंग म्हणून रू आहे.
0: अच्छा
1: एबे ए एप्रिल महिना बोल खूप बुकिंग
0: असे. अच्छा तो जसन कोणी ताने नेतो काजे बोलू बे जसन की ती तो रेट बोललीस की 15,000 20,000 बरोबर जसन तुमचं पूरा साधन के जोडून बाती होयसे की उंचो अलग रहेसे ना
1: साधन चलक रहेसे.
0: अच्छा साधन
1: हो साधन चे केवल आम्ही 15,000 जण चार सांगलोच नाही हुन आमचो बजातोर और माईक सेट चो आहे.
0: अच्छा
1: हा उनथाने गाडी के जोडून बती एम अलग सांगू से.
0: अच्छा
1: मतलब कितलो दूरी ने गाडी बीता धरे से उनके जोडू सामने.
0: अच्छा बोले ने गाड़ी अलग और तुमचो
1: बजातोर अलग.
0: अच्छा मतलब गाँव ने आस पास होले तो और कम हो से
1: कम हो ने.
0: बाहरी बोले कि ज्यादा रहे
1: ज्यादा रहे से. जैसे ने भी आम्ही 17-18 तारीख के मर्दापाल पड़ लियो हूँ तो हम एक दिन चो चार 35,000 धरू से.
0: अच्छा एक दिन
1: चो. एक दिन चो क्योंकि दूरी बोले आए और नहीं सुबह धरून रात के 12 बजे तक आए.
0: अच्छा सुबह धरून रात 12 बजे.
1: हाँ तो गाड़ी माइक सेट आराम से बोझा तो चार देख दिन चो 35,000 धरलू से.
0: अच्छा
1: हाँ
0: ये तो अच्छा है ना बोले ने सब मतलब का है कि गोटुक जवान मतलब लेका मन जो बाती है कि नहीं.
1: हाँ
0: तो आलम गोटुक में गीत गाय से ले जा पर्व का तो भी थी चालिया ना
1: हाँ हाँ
0: बजाऊं तक ना
1: हाँ ठीक है.